अमृत महत दिवस रात दोए दाई दया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे धर्म हरू।